0: Morning Tea Time Hits प्रत्येक बुधवार बिहान 7 बजे Hits FM 98.3 MHz मा Listen to your favorite classic English songs only on English Retro Numbers. English Retro Numbers every Monday 9 p.m. and Wednesday 9 a.m. Station Kips FM 98.3 MHz.
1: Namaskar ani hardik swagat cha.
2: हजुर नमस्ते अनि स्वागत छ यो किप्स एफएम 98.3
3: नमस्कार किप्स 98.3 एफएम
4: यो हो किप्स 98.3 एफएम तपाई सँगको सहयात्रा मिक्स मैच एट 98

Morning Tea Time Hits प्रत्येक बुधवार बिहान 7 बजे Kips FM 98.3 MHz मा